सोनु वसुदेव देवी पानी देहांता हुदा भये यो सूरी करती वशिष्ठा गुले यो वाता वंदा भये नारायण